पहिले नमन तुका श्री गणराया, मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पाकडे मागणे करूया, सगळ्यांक बरी भलायकी मागूया, वाईट सगळे पाया पोना घालून सगळ्यांक बरो मार्ग दाखय म्हण मागूया. ऐकू पेनो, तुम्ही ट्युन इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 6 वरां जावन 18:40 जातात. तुम्ही ऐकतात आमचो आधार ही कार्यावळ. आणि आता शांतादुर्गेक नमन करूया आणि ऐकूया गौतमी हे देहांचो आवाज.

शांतादुर्गेआई आमच्या जिणेतलो काळोख पयस करून आमच्या जिणेंत उजवाडाक वाट दाखय. आमी तुजो धुवो आनी पूत करता तुका नमन. पाव गे शांतादुर्गेआई संकटाक पयस करून तुजो आशिर्वाद आमचेर दवर गे आई. मुखार आयकुया बेला शेंदे हांचो गोड ताळो.

आयकुपेनो, तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सकाळची 6 वरां जावन 38 मिनटां 25 सेकंड जातात. तुम्ही आयकतात आमचो आदार ही कार्यावळ. आणि आता ऐकूया वेट सेठी हांचो आवाज.

0: कुप्यानो शुभप्रभात ही कार्यावळ 7:05 आसतली. 7:25 कोकणीतल्यान राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. आनी आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक मेळटलो राग भुपाली, लेखन संशोधन आनी निवेदन पंडीत योगराज नायक. चित्रसंगीत ही कार्यावळ 8:50 खळार मळार ही कार्यावळ आसतली 9:30 कातारांचो वेळ आसा 10:00 आनी आयच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे कार्यावळींत आयकुपाक रावात विदुषी माणिक वर्मा हांच्या गायनान राग भाटियार, राग देश, ठुमरी भैरवी. 11:00 हिंदीतल्यान खबरो गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ 11:05 अस्तुरी ही कार्यावळ 12:05 अविरा कारे हांची मुलाखत घेवपी उषा नायक. कांदळा ओवळा 1:05 सदाफुली ही कार्यावळ 1:40 परत एक फावट हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ आयकुपाक मेळटली 2:30 आयकुप्यानो ही आशिल्ली आयच्या सकाळच्या सभेंत वितरावपी कार्यावळींची रुपरेषा. कांय खिणांतच तुमकां आयकुपाक मेळटल्यो दिल्ली केंद्रावेल्यान सक्षेपीत जावपी हिंदीतल्यान खबरो बरोबर 7:00 पूण ताच्या आदी घेवया ल्हानसो विसव.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमका विनामूल्य मेळटात
2: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
3: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामा खातीर अर्ज मागयता.
4: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
5: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50
3: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
4: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
5: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
3: अधिक माहिती खातीर
4: संपर्क क्रमांक 7020672710.
3: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
4: RNUAIRPANAJI@gmail.com
3: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026.
6: आकाशवाणी समाचार के साथ मैं लवलीन निगम. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक के बेंगलुरु में आर्ट ऑफ लिविंग संस्था के 45वें वर्षगांठ समारोह में शामिल होंगे. श्री मोदी आर्ट ऑफ लिविंग इंटरनेशनल सेंटर में नवनिर्मित ध्यान मंदिर का उद्घाटन करेंगे. इसके बाद प्रधानमंत्री तेलंगाना के हैदराबाद में लगभग 9,400 करोड़ रूपये की विभिन्न विकास परियोजनाओं का लोकार्पण और शिलान्यास करेंगे. श्री मोदी हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडोर में गुडेबेलूर से महबूब नगर तक 4 लेन में परिवर्तित हुए राष्ट्रीय राजमार्ग 167 का शिलान्यास करेंगे. वे वारंगल में पीएम मित्र पार्क का उद्घाटन भी करेंगे. प्रधानमंत्री अत्याधुनिक मल्टी सुपर स्पेशलिटी कैंसर अस्पताल सिंधु अस्पताल का भी लोकार्पण करेंगे. इसके बाद प्रधानमंत्री 2 दिन के गुजरात दौरे पर जाएंगे. कल श्री मोदी सोमनाथ मंदिर

नमस्कार अवक्षता, यू एस आत काय मुखेल खबरो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एन रंगसामीची पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हणून नेमणूक केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आनी तेलंगणाच्या दौऱ्यार आसतले. सकाळी सुमार 11 वरांचेर प्रधानमंत्री बेंगळुरूतल्या द आर्ट ऑफ लिव्हिंगाच्या 45व्या वर्धापन दिसा उत्सवान वांटो घेतले आनी आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रान नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण करतले. काल विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर हांचे वांगडा त्रिनिदाद आनी टोबेगोच्या नेल्सन जुव्यांक भेट दिली. पवित्र सोमनाथ देवूळ अध्यात्म आनी शाश्वत पर्यटनाचे जागतिक केंद्र जावन विकसीत जावपी आधुनिक प्रवासाची 75 वर्सां मनयता. युक्रेनातलो संघर्ष सोंपपाक लागला अशें आपूण मानता अशें रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी सांगलां. सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालान नव्यान युगाची सुरवात केल्या.

धा मे दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 1526 वर्सा आयचे दिसा पानीपतचे लडायेंत जिखल्या उपरांत बाबरान देशाची राजधानी आग्रा हांगा पयले पावल दवरले. 1993 वर्सा आयचे दिसा जगांतले सगळ्यांत उंच शिखर एव्हरेस्ट दोनदा चडून वचपी संतोष यादव ही पयली महिला गिर्यारोहक थारली. दक्षिण आफ्रिकेचे पयले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषीक विजेते नेल्सन मंडेला हांणी देशाची सुत्रां हातांत घेतली ती आयचेच दिसा 10 मे 1994 हे दिसा. वर्णभेद सोपोवपा खातीर आपले पुराय जीण नेल्सन मंडेला हांणी ह्या कार्याक ओपली. दक्षिण आफ्रिकेचे ते राष्ट्राध्यक्ष जाले. 1993 वर्सा तांकां FWD क्लर्क हांचे वांगडा संयुक्तपणान नोबेल शांतता पारितोषीक भेटयिल्ले. आयचेच दिसा जल्मल्ले गीतकार जगदीश खेबूडकर. ओवी, अभंग, बालगीतां, भक्तीगीतां, प्रणयगीतां, लावण्यो अशा सगळ्याच मळांनी आपल्या काव्यलेखनान रसिकांक गोडी लावपी जगदीश खेबूडकर हांचो आयज जल्माचो दीस. 10 मे 1932 हे दिसा तांचो जल्म कोल्हापुरांत जालो. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, उघड दार देवा आता उघड दार देवा सारखी भक्तीगीतां तांणी बरयली. सत्यम शिवम सुंदरा सारखी प्रार्थना गीतां तांणी बरयली. कितल्याशाच मराठी चित्रपटांक गीतां बरोवन तांणी रसिकांची काळजां जिखली. पिंजरा सारख्या चित्रपटाक जगदीश खेबूडकर हांच्यो लावण्यो आनी संगीतकार राम कदम हांचे संगीत म्हळ्यारच अजरंवर अश्यो कलाकृती. आयज जगदीश खेबूडकर हांचो जल्माचो दीस. तेच वांगडा आयच्या दिसा आमी याद काडटा आधुनिक मराठी कवी ग्रेस हांची. आयचेच दिसा कवी ग्रेस जल्मल्ले 1937 वर्सा. माणिक सिताराम गोडघाटे अशे तांचे पुराय नाव. ग्रेस हे मर्ढेकर हांचे उपरांतच्या दुसऱ्या पिळगेंतले अग्रगण्य अशे कवी.

0: वाऱ्याने हलते रान या तांच्या ललित लेख संग्रहाखातीर 2012 वर्साचो साहित्य अकादमी पुरस्कार तांकां भेटयला. तांचे 5 काव्य संग्रह आणि 7 ललित लेख संग्रह प्रकाशित असात. तांचे भितर संध्याकाळच्या कविता आणि राजपुत्र आणि डार्लिंग हे 2 काव्य संग्रह विशेष गाजल्यात. तर अशो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 10 मे.
1: दिन विशेष.

0: ऐकूप्यानो, तुमची आमची परत एकदा भेट शुभप्रभात ह्या कार्यावळीन जातली. पूण आता घेऊया ल्हानसो विसव आणि ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी अक्षिता बोडके तुमका प्रादेशिक खबरो दिता. सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालात नव्या युगाची सुरुवात केल्या असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी सांगला. अस्तंत बंगालात जाल्ले सोपुतविधी सुवाळ्यात मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हाजीर आशिल्ले. अस्तंत बंगालाचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी आणि हेर मंत्र्यांक गोयचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी परबी दिली. अस्तंत बंगाला खातीर ही नव्या युगाची सुरुवात असा. सुवेंदू हांच्या गतीशील फुडारपणाखाला आणि मानादिक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मार्गदर्शनाखाला डबल इंजिन सरकार राज्यभर समावेशी आणि सर्वांगीण उदरगतीची गती वाढयतले. अस्तंत बंगालात नवी संद, घटमूट प्रशासन, मुळाव्या साधन सुविधांची उदरगत, वंचितांक सशक्तीकरण आणि अंत्योदयाचे दिकेन जावपी उदरगत पळोवपाक मेळटली असे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हणला. वाघाच्या मरणाचे कारण सोदपा खातीर राना खात्यातर्फे सांगोडा मेळिल्ल्या सुवातेर आनीक अवयव सोदपाचे यत्न सुरू आसा. सांगोडो मेळिल्ल्या वाठारा कडेन करून तो प्रतिबिंबीत केला. राना खात्याचे अधिकारी जीस वर्की हांणी ही माहिती दिली. साकोड्ड्या रानांत फाटल्या सप्तकांत 2 मेयाक वाघाचो सांगडो मेळ्ळो. हाका लागून वाघ वयस्क आशिल्लो सिद्ध जाता. मरणाचे कारण कळप शक्य जाले ना. रॅपिड एंटीजन एव्हियन इन्फ्लुएंझा ह्यो चाचण्यो केल्यो. देहरादून हांगा डीएनए आणि फॉरेन्सिक तपासा खातीर नमुना धाडून दिल्या. आनीक अवयव मेळ्ळे जाल्यार पंचनामो करून ते लेगीत धाडून दितले. साकोड्ड्या रानांत वाघाचो जो सांगडो मेळ्ळो त्या वाघाची कास जावंक ना अशें मुळाव्या तपासांतल्यान स्पश्ट जालां. साखळी मतदारसंघातल्या कुडणे ग्रामपंचायत वाठारांत विंगड विंगड उदरगतीच्या कामाचो बुन्यादी फातर बसोवपाचो सुवाळो आयज आयतारा 10 मे दिसा कुडणे हांगा जातलो. मुखेलमंत्री तशेंच साखळीचे आमदार दोतर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हणून हजर आसतले. ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर पेटकर तशेंच हेर पंच सदस्य हजर आसतले. ह्या सुवाळ्याक नागरिकांनी व्हडा संख्येन हजर रावचे अशें आवाहन ग्रामपंचायतीन केलां. गोय भलायकी खात्यान गोय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलाची ऑनलायन ओपीडी बुकींग पद्दत आनीक 7 विभागांनी वाढयल्या. तातूंत पेडियाट्रीक एन्डोक्रायनॉलॉजी, प्लास्टीक सर्जरी, न्युरो सर्जरी, कार्डिओवॅस्क्युलर थॉरायक सर्जरी,

0: जेरियाट्रिक मेडिसीन, पेडियाट्रिक सर्जरी आनी नेफ्रोलॉजी ह्या विभागाचो आस्पाव आसा. शुक्रारा भौशीक भलायकी खात्यान जारी केल्ले अधिसुचोवणे प्रमाण ओपीडी नेमणुका खातीर सद्याची ऑफलायन रांक पद्दत ऑनलायन बुकींग सुविधा वांगडा चालू उरतली. दर ओपीडीन दिसांक 50 स्टॉल ऑनलायन बूक करपाक मेळटले. हे 11 मे 2026 सावन लागू जातले. गोमेकोच्या संकेतथळार वचून ही ऑनलायन नोंदणी करची पडटली. गोंयांत फुडले 2 दीस तापमानांत वाड जावपाची शक्यताय आसा, देखून नागरिकांनी भलायकीची जतनाय घेवची अशें आवाहन गोंय हवामान खात्याचे मुखेली नवरुष कुलकर्णी हांणी केला. उश्णतायेच्या ल्हारा वांगडाच आयज सांजे वेळार राज्यांतल्या कांय वाठारांनी गडगड सयत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा.
1: 9th मे को हम जो बात कर रहे हैं रिगार्डिंग वेदर फोरकास्टिंग, आज और कल के लिए हॉट एंड ह्यूमिड डेज, मैक्सिमम टेम्परेचर एक्सपेक्टेड है 35.5 टू 36.5 के बीच. उसके बाद ग्रेजुअली वो टेम्परेचर डिक्रीज होना शुरू हो जाएगा. नेक्स्ट 4 डेज के लिए वी आर एक्सपेक्टिंग कि टेम्परेचर इज रेंज बिटवीन 35 डिग्री सेल्सियस. कंसिडरिंग दिस इज द मे मंथ एंड जो क्लाइमेटोलॉजिकल नॉर्मल जो टेम्परेचर रहता है वो 34 डिग्री सेल्सियस रहता है. उसके ऊपर प्लस एंड माइनस 1.5 डिग्री सेल्सियस वी कंसिडर एज अ नॉर्मल टेम्परेचर. कंसिडरिंग दिस रेंज टेक्निकलिटी के हिसाब से नॉर्मल हिसाब से दिस इज डिस्कम्फर्ट दिस मे के फर्स्ट 15 डेज.
0: मजगती पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजे चडांत चड तापमान 36 अंश सेल्सियस तर उणे तापमान 27 अंश सेल्सियस नोंद जाला. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीदर आसप गरजेचें. पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची. कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. इच्छूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा हांगा सादर करचो. अदीक म्हायती खातीर RNUPanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 आयकूंक मेळटलें. नमस्कार.
2: आयकुप्यानो परत एक फावट तुमकां आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार येवकार. सकाळची 7:30:15 जातात. परत एक फावट शुभ प्रभात या कार्यावळींत येवकार.
3: प्रभातम प्रभातम.

0: आयकू पेनो आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळींत आयकूया राग भोपाली, लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नाईक.
1: सप्तसूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर.

मनी वर्जित कर गाइये, मनी वर्जित कर गाइये, मान ठाट कल्याण। ग ध वादी संवादी सो, ग ध वादी संवादी सो, भूपाली पहचान। नमस्कार आयकुप्यानो, सप्तसूर कार्यावळीन तुमका मुझो सुरेल आणि हुनोनीत येवकार। आज हांव एका अशा रागाची तुमका वळख करून दिवपाक सोदता जो राग खूपच प्रचलित आसा, पूण त्या रागा बद्दल खूप अज्ञानय पसरलेले आसा। त्या रागाचे नाव जावन आसा भूप, म्हणजेच भूपाली। तर सगळ्यात पहिली पळया त्या रागाचे चलन। ह्या रागान फक्त 5 राग आसात आणि ह्या रागाक स्वतःचे असे अस्तित्वही आसा। तर पहिली पळया ह्या रागाचे चलन आणि त्याचे आरोह आणि अवरोह।

ऐकलेत नाही या रागाचे आरोह अवरोह आणि चलन ओहरा कल्याण ठाटणाचा आणि गातात रातच्या पहिल्या प्रहराक असे चमकून वचू नका. या रागाचे नाव जरी भूपाली असले तरी हो राग रातचो गाता. आणि एक गैरसमज माका पयस करपाचो असा, भूपाळी आणि भूपाली हे दोन वेगवेगळे शब्द असतात. भूप या रागाकूच भूपाली म्हणतात. तर भूपाळी हो असो गान प्रकार असा जो महाराष्ट्रात आणि खुबशा राज्यांनी देवा किंवा राजाक जागे करपाक सकाळी देवाचे पुजारी किंवा राजाचे भाट म्हणून जे लोक असताले ते सकाळी भूपाळी हो प्रकार गाताले आणि राजाक किंवा देवाक जागोंक ह्या प्रकाराचो उपयोग जातालो. जश्यो देवळांनी काकड आरती जातात तश्योच भूपाळी हो प्रकार त्या काकड आरतीच्या वेळार म्हणतालेत लोक. तर ह्या भूपाळी ह्यो जो भूपाळ्यो म्हणताले त्यो भूपाळ्यो सकाळच्या रागान असताले. तर त्या भूपाळीचो आणि ह्या भूप म्हणजेच भूपाळीचो कांयच संबंध ना. इतले असूनही अज्ञानाक लागून केवळ अज्ञानाक लागून कांय संगीतकारांनी भूपाळी हो जो गान प्रकार असा तितून भूप या रागाचो उपयोग केल्लो असा आणि त्यो सकाळी गातात. उदाहरणार्थ उठा उठा सकाळी ही जी खूप फामाद भूपाळी असा, तशाच घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला ह्यो जो फामाद भूपाळ्यो असतात अमर भूपाळी या चित्रपटातल्यो त्यो राग भूपानूच असतात. तर ऐकूया आम्ही एक तातुतली एक भूपाळी.

ऐकलीत नाही ही भूपरागातली भोपाळी. भूपराग रातचा राग असूनही सकाळच्या या भोपाळीन कितली प्रसन्नता जाणवली आमका. ह्यो सगळ्या गोष्टी कित्याक झाल्या? म्हणजे भूप व रातचो असूनही सकाळी वापरतात हाची एक दोन कारणं असतात. त्याचे मुख्य कारण एक असे की भूपाक लागी असो जो देशकार म्हणून जो राग असा तो सकाळी गावपाचो राग आणि त्या रागाचे स्वरूय हेच. तर हांव तुमकां देशकाराचे एक मातशे चलन ऐकूपाक दिता जेणे करून तुमकां कळटले की भूप आणि देशकार कितले लागी असतात ते. तर भूप हो राग रातचो आणि देशकार हो राग सकाळी गावपाचो. तर ऐकूया देशकाराचे थोडे सूर.

हे आशिले देसकार रागाचे स्वर. आता देसकार हो सकाळचो राग आणि भूपरातचो राग, पण हे स्वर इतले लागी आशिल्या कारणान आणि काहीशा अज्ञानांक लागून देसकार होच भूप असे काही लोकांनी मानले आणि तिथून भूपाळी रचले गेल्यो असे माका तरी दिसता. आणि एक हेका सामको लागी असो राग असा ज्याचे नाव शुद्ध कल्याण. तर शुद्ध कल्याण तुमका हांव आयकूंक दिता, पळयात तेच सूर वेगळ्या तरेन कशे शुद्ध कल्याण या रागान वापर

तर हो आशिल्लो राग शुद्ध कल्याण. शुद्ध कल्याण देश आणि भूप हांचे स्वर जवळजवळ सारखेच असा. तातून देशकार तर त्याच सुरान गातात आणि शुद्ध कल्याणां मात शुद्ध निषाद आणि तीव्र मध्यमाचा प्रयोग करतात. तर असे हे तिन्ही राग आणि एक इथून एक राग असा जैत कल्याण म्हणून तोही या भूपाच्या खूपस लागी असा. पण त्या रागाविषयी आम्ही फुडल्या कार्यावळीन केन्ना तरी पळोवयाच. पण हांवे तिन्ही राग तुमकां हे ह्या खातीर सांगले की कार्यावळ ऐकतना तुमच्या मनाचा गोंधळ जावचो न्ही, की भूप भूपाळी आणि भूपाली हाच्या मधी जो गोंधळ असा तो तुमच्या मनात जावचो न्ही. असो, तर आता वळूया आम्ही आजच्या कार्यावळीतल्या रागाकडे. आमचो राग भूप. तर तुमकां हांव ऐकूंक देता काही पदां, काही भूपाळ्यो, काही शास्त्रीय संगीताच्यो बंदिशी.

एस्ट या चित्रपटात स्वर्गेस्ट एस डी बर्मन हांगा रातच्या वर्णन करपाक आणि चंद्रिमाचे वर्णन करपाक ह्या रातच्या भूप्रागाचेच सहकार्य कित्याक जाय पडले हाचो विचार तुम्हीच करा. तुम्ही जाणाच असतले आमचे भारतीय शास्त्रीय संगीत आणि तिथून गावपी राग हे वेळेनुसार चलतात, म्हणजे गातात किंवा वाजयतात. तर ह्या प्रत्येक रागांची विभागणी प्रत्येक प्रहराप्रमाणे केलेली असा. तर प्रहर म्हटल्यार किती, आता आमचं भूप्रागच घेऊया. व भूप्राग रातच्या पहिल्या प्रहराक गातात. तर पहिलो प्रहर म्हणजे सांच्या सातांक जो सुरू जाता तो रातच्या 10 पर्यंत पहिलो प्रहर असता. तर ह्या पहिल्या प्रहराक खंयच्या राग गावचे हाचे विवरण आमकां खुबशा पुस्तकांनी मेळटात.

तर काही पुस्तकांनी असं म्हटलं की बिलावल कल्याण आणि खमास थाटाचे राग यावेळी गावपाचे असतात, जिथून शुद्धरे असता आणि शुद्ध दैवत असतात. उदाहरणार्थ यमन, भूपाली, बिहाग, खमास किंवा देश सारखे राग ह्या पहिल्या प्रहराक गातात. दुसरा प्रहर सुरू जाता 10 उपरांत, रातची 10 ते रातच्या 1 वरापर्यंत. ह्या प्रहराक काफी आसावरी, भैरवी या थाटाचे राग गायतात. तातून काफी, बागेश्री, दरबारी कानडा, मालकंस यासारखे प्रकार गातात. रातचो तिसरो प्रहर एका उपरांत सुरू जाता. रातचे 1 ते फातोडेर 4 मेरेन रातचो तिसरो आणि अंतिम प्रहर सुरू असता. आणि ताच्या उपरांत प्रातःकालचे राग सुरू जातात. प्रातःकालचे राग म्हटल्यार फातोडेर 4 ते सकाळच्या 7 मेरेन. तर ह्याच्या संबंधी आम्ही पुढे बोलूयाच, पण त्याच्या पहिली भूप रागातले हे एक नाट्यगीत.

रातचे जसे तीन प्रहर असतात तसेच दिसाचे तीन प्रहर असतात आणि तिथूनही त्या प्रहराप्रमाणेच वेगळेवेगळे राग गावपाचे असतात. दिसाच्या प्रथम प्रहराक सकाळी 7 ते सकाळची 10 वरापर्यंत व पहिला प्रहर असता. हातून बिलावल कल्याण खमास थाटाचे राग येतात. तिथून बिलावल आणि गौड सारंग आणि सारंगाचे खूपसे प्रकार गातात. तसेच दिसाचा दुसरा प्रहर म्हटल्यावर दंपार जो 10 उपरांत ते 1 वरापर्यंत चालू असता. तिथून भैरवी तोडी आसावरी काफी अशा थाटाचे राग गातात. तातून भैरवी आसावरी जौनपुरी सारंगाचे प्रकार गातात. दिसाचा तिसरा प्रहर सुरू जाता दंपारच्या एका उपरांत ते सांच्या 4 वरामेरेन. हितून भीमपलास पिलू मुलतानी हाच्या सारखे राग गातात. आता जे हे वेळेचे वेळेनुसार राग गावपाचे जे जो नियम असा हो नियम खूप प्राचीन काळापासून चालू असा. इतलेच कित्याक रामायण आणि महाभारताच्या काळात सुद्धा हे प्रहराची विभागणी आणि प्रहरानुसार रागाचे गायन वादन करप हे त्या काळापासून चालू असा. आता रामायणाचा जो विषय आयलाच जाल्यार गदी माडगुळकरांचे एक फामाद पद तुमकां ऐकूंक दिता जे भूप रागान असा. ऐकूया न्ही.

की आता हूँ तुमका अशा कलाकाराचे शास्त्रीय संगीत ऐकूपाक दिता जो कलाकार गोमंतकी असा त्यो कलाकार म्हणजे गान सरस्वती आणि पद्मविभूषण किशोरीताई आमोणकार त्यांनी ह्या भूप्रागाक इतल्या वयल्या पावण्यार दौरला की भूप्राग म्हणजेच किशोरी आमोणकार आणि किशोरी आमोणकार म्हणजे भूप असे एक समीकरण जाऊन पडला तर तांणीच गायल्लो राग भूप आणि तातूतली एक सुंदरशी बंदिश तुमका हांव आयकूंक दिता सहेला रे

तर असो हो राग भूप. फक्त पांच स्वर असून सुद्धा कितले भव्य दिव्य स्वरूप दिसता ह्या रागाचे. तर असो हो भूप राग तुमका आवडलाच असतलो आणि तुम्ही ज्यांना केन्ना भूप राग ऐकतले त्यांना तुमच्या मनात नक्कीच याची जाणीव जातली की हो राग रातचो गावपाचो म्हणून. ह्या भूप रागांच्या स्वरांक पाखां फुटून ते स्वर तुमच्या मनाभोवती फेर धरून नाचता असतले अशी म्हाका खात्री आसा.

0: सप्त सूर शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी आणि आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली ही कार्यावळ सप्त सूर संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नायक ही आकाशवाणी पणजी केंद्राची निर्मिती.
1: आयकुपेनो आयच्या सप्तसूर ह्या कार्यावळीन तुम्ही आयकले लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नायक हांच्यांनी केल्लो राग भुपाली. मुखार शुभप्रभात ह्या कार्यावळींत आयकुया हे गीत स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत हांच्या आवाजांत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्यपदक. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्यसेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 वाजता चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेल्या व्हीसीके आणि आययुएमएलकडून पाठिंब्याची पत्र सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजपा विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जेपी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 मे रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर सुरु आहे. सुवेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9वे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं.

तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंशी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार नवशिके ते अनुभवी कामगारांसाठीच्या 4 श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच DRDO विकसित केलेल्या MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नि या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉ APJ अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDOचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय, विभाग, स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्यांशी निगडीत नियुक्तीसंबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा निश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड एक्टिव्हेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असा आहे.
त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवार रात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर

गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये एकंदर 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तानच्या खेळाडूवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्यपदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आनी तेलंगणाच्या भेवडेर वतले. प्रधानमंत्री बेंगळुरूच्या आर्ट ऑफ लिव्हींग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण करतले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एन रंगसामी हांची पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हूण नेमणूक केल्या. लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन हांणी रंगसामी हांकां नवे सरकार घडोवपाक केला आमंत्रीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आयज नवी दिल्लीत उचेल्या पावडावेले बसकेचे अध्यक्षपद सांबाळटले. आसाम भाजपा विधीमंडळ गचाळ गटाची फुडारी वेंचणूक काडपा खातीर आसाम भाजपा विधीमंडळ गटाची फुडारी वेंचून काडपा खातीर आयज गुवाहाटीत बसका जातली. आनी खेळांत आयज चेन्नय सुपर किंग्स आनी लखनौ सुपर जायंट्स पंगडां मदीं एम ए चिदंबरम स्टेडियमार दनपारा 3:30 वरांचेर खेळ जातलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आनी तेलंगणाक भेट दितले. सकाळी सुमार 11 वरांचेर प्रधानमंत्री बेंगळुरूतल्या द आर्ट ऑफ लिव्हींगाच्या 45व्या वर्धापन दीस उत्सवात वांटो घेतले आनी आर्ट ऑफ लिव्हींग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण करतले. तशेंच ह्या कार्यावळी वेळार प्रधानमंत्री मोदी ह्या मेळाव्याक मार्गदर्शन करपाचे आसात. ते उपरांत प्रधानमंत्री हैदराबादाक वतले आनी सुमार 9,400 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्याद घालून उक्तावण करतले. ते हैदराबाद पणजी अर्थिक मार्गाचेर गुडे बेल्लूर ते मेहबूबनगर मेरेनच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरणाचो बुन्यादी फातर घालतले, जाचो वट्ट प्रकल्प खर्च 3,175 कोटी रुपया परस चड आसतलो. पीएम मित्रा येवजणेखाला वारंगल हांगा विकसीत केल्ल्या पीएम मित्रा उद्यानाचे उक्तावण प्रधानमंत्री करतले. भारताच्या भलायकी जतनाय मुळाव्या साधन सुविधेतले कॅन्सराचेर केंद्रीत आशिल्ले मल्टी सुपर स्पेशलिटी सिंधू हॉस्पिटल प्रधानमंत्री राष्ट्राक समर्पित करपाचे आसात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एन रंगसामी हांची पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हूण नेमणूक केल्या. हे नेमणुके उपरांत लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन हांणी रंगसामी हांकां संघ राज्यात नवे सरकार घडोवपाचे आपोवणे दिले. रंगसामी 13 मे दिसा मुखेलमंत्री पदाचो सोपूत घेतले. 9 एप्रिलाक जाल्ले वेंचणुकेंत एआयएनआरसीच्या फुडारपणाखाला एनडीए सरकारान बेस बरे जैत मेळयल्या उपरांत रंगसामी 5व्या खेपे मुखेलमंत्री म्हूण पदभार घेवपाचे आसात. 4 मे दिसा निकाल जाहीर जाल्ले. कोलकाताच्या ब्रिगेड परेड मैदानार काल जाल्ल्या सुवाळ्यात सुवेंदू अधिकारी हांणी अस्तंत बंगालातले भाजपाचे पयले मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतलो. राज्यपाल आर एन रवी हांणी मुखेलमंत्री आनी 5 नव्या मंत्रीमंडळ वांगड्यांक पद आनी

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर। ह्यो आसात कांय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज कर्नाटक आनी तेलंगणाक भेट दितले। सकाळी सुमार 11 वरांचेर प्रधानमंत्री बंगळुरूतल्या द आर्ट ऑफ लिव्हिंगाच्या 45व्या वर्धापन दीस सुवाळ्यात वांटो घेतले आनी नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण करतले। कोलकाताच्या ब्रिगेड परेड मैदानार काल जाल्ल्या सुवाळ्यात सुवेंदू अधिकारी हांणी अस्तंत बंगालातले भाजपाचे पयले मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतलो। त्रिनिदाद आनी टॉबेगो भेटीवेळार विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत, त्रिनिदाद आनी टॉबेगो हांच्यामधल्या पारंपारीक संबंधांची तोखणाय केली। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी एन रंगसामी हांची पुडुचेरीचे मुखेलमंत्री म्हूण नेमणूक केल्या। हे नेमणुके उपरांत लेफ्टनंट गव्हर्नर के कैलाशनाथन हांणी रंगसामीक संघ राज्यात नवे सरकार घडोवपाचे आपोवणे दिले। मनशाच्या जीवाचे आणि रानवटी जनावरांचे संरक्षण हांकां सगळ्यात चड प्राधान्य असा असे राना मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला। गोय वैजकी महाविद्यालयात 7 अतिरिक्त ओपीडी सेवांखातीर ऑनलाईन बुकिंग सुरू झाल्या। साखळी मतदारसंघातल्या कुडणे ग्रामपंचायत वाठारात विंगड विंगड उदरगतीच्या कामांचो बुन्यादी फातर बसोवपाचो सुवाळो आयज आयतारा कुडणे हांगासर जातलो। गोयच्या पर्यटन खात्यान गोय पर्यटन उदरगत महामंडळाच्या सहकार्यान 8 ते 10 मे 2026 मेरेन सांजे 6 वरांचेर सालिगावच्या फुटबॉल मैदानार गोय दायज महोत्सव 2026चे आयोजन केला। आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदाखातीर पात्र उमेदवारांकडच्यान अर्ज मागयल्यात। अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे आसा। आयज चेन्नय सुपर किंग्स आनी लखनौ सुपर जायंट्स पंगडामदी एमए चिदंबरम स्टेडियमार दनपारा 3:30 वरांचेर खेळ जातलो। आयचे दुसरे मॅचीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आनी मुंबय इंडियन्स हांचे मदीं रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमार सांजे 7:30 वरांचेर मॅच सुरू जातली। गोयात फुडले 2 दीस तापमानात वाढ जावपाची शक्यता आसा, देखून नागरिकांनी आपल्या भलायकीची जतनाय घेवची असे आवाहन गोय हवामान खात्यान केला। भारतीय हवामान खात्यान केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुडुचेरी आणि करायकल या वाठारांनी आयज उटंगराचो पाऊस पडपाचो अदमास उक्तायला। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

वळींत येवकार मुखार तुमकां आयकुपाक दिता के हांचो आवाज. राजेश रोशन हांचे संगीत, नजीर फराज हांची गीतरचना काइट्स ह्या फिल्मा खातीर.

वीर ह्या फिल्मा खातीर राहत फतेह अली खान आनी सुनिधी चौहान हांचो जोडावाच साजीद वाजीद हांचे संगीत. गुलजार हांची गीत रचना तुम्ही ऐकतात चित्रसंगीत ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार.

0: पर्यावरणाची राखण करप खूब गरजेची आसा. पर्यावरण म्हणजे आमच्या जिणेचो म्हत्वाचो भाग. दर्या, न्हंयो, मैदाना, सरभोवतणीचो जागो, घराचो परिसर नितळ दवरूंक जाय. कचरो, घाण, गटाराचे उदक हाची नीट वेवस्था जायना जाल्यार आमची भलायकी इबाडटली. झाडां आमचे जिणेचो व्हड आदार. आमी झाडां रोवन तांची जतनाय करूंक जाय. आज आमी उदकाचे प्रदूषण, हवेचे प्रदूषण हाची माहिती घेवया. आमचो विशय आसा पर्यावरण नितळ राखया. आयची कार्यावळ बरोवन सादर केल्या सो पुष्पा गायतोंडे आणि तिच्या वांगडा हर्ष नाईक, ऋतुजा काकोडकर, शुभम नाईक, संघर्ष पालेकर आणि आर्या रवींद्रन हांनी वाटो घेतला.
1: भावणानो, अशी धावन धावन खंय वतात तुम्ही?
2: ताई, आम्ही तुकाच मेळूंक येताली.
1: अशें कितें जालें तर?
2: ताई, तुवें आमकां काणी सांगता म्हूण म्हणिल्ले न्हय गे?
1: हय हय, सांगता म्हणिल्ले. पूण तुमच्या बरोबर येवपी निलेश आनी गीता खंय गेली आज?
0: ताई, ती दुयेंत पडली. आमच्या वाड्यारच रावतात ती.
1: कितें जालें तर तांकां?
0: ताई, ती बरी ना म्हूण काल दोतोराक हाडिल्ले.
2: पूण आतां मातशी बरी आसात.
0: मदीं मदीं कित्याक उलयता रे?
1: बरें, अशी झगडी करू नाका. आतां ऋतुजा, तूं सांग गो बाय, कशी दुयेंत पडली ती?
0: ताई, पयर तांगेर बेळगांवसान सोयरी आयिल्ली. ती सगळी मागीर कोलवा दर्या देगेर फिरपाक गेली. थंय दर्या देगेर खेळी, रेवेत घरां बांदली, उदकांत उड्यो मारल्यो.
2: उदकांत खेळी म्हूण दुयेंत पडली गो?
0: ना रे, ती खेळून घरा वताली तेन्ना ताणी दर्या देगेर

पंडित जवाहरलाल नेहरू आमच्या गोंयांक दक्षिणे कडले काश्मीर म्हणले. अशें ह्या गोंयचे गीत आतां तुमकां आमी आयकून दितात. हार्मोनियमाचे वाजयता बाब शुभम नायक, तबला संघर्ष पालेकर, आनी गीत गायतात ऋतुजा काकोडकर, हर्ष नायक, शुभम नायक आनी आर्या रविंद्रन. गीत आयकात आमचे गोंय.

आमचे गोय सैमान नटिल्ले आसा, आमची ही मायभूंय। विंगड विंगड रंगाची फुलां, फळां, न्हंयो, दोंगर, झाडां पेडांनी सोबीत जाला। हांगा शेवणी सोबीत गाणी गायतात। आंबे, पणस, काजू, काण्णां, चुन्नां व्हड प्रमाणांत पिकतात। आमच्या खळखळट्यो न्हंयो, दर्यो आनी नुस्त्याची राशी पडटात। शेतकामती कामगार कष्ट करून ही धर्तरी सुजलाम सुफलाम करतात। आमी सगळे समाजाक रावतात, मॅन इज अ सोशल एनिमल अशें म्हणटात। वेळ प्रचारात आमकां शेजारी पावतात, मदत करतात, धावन येतात। आमी शेजारीचे सदांच बरे चिंतपाक जाय, दुस्वास करूंक फावना। शेजारीचे वायट चिंतले, नसाय केली तर आपलेच वायट जाता। आतां तुमचे मुखार एक नाटकुलें दवरतात। नाटकुलाचें नांव आसा सदांच शेजारीचे बरे चित्ते। हातूंत वांटो घेतला आसा सो ऋतुजा काकोडकर, शुभम नायक आनी हर्ष नायक। कोण आयला भायर, आमची टेन्शनां सपना, हो आनी कोण आयलो।

0: तरी आम्ही शाणी जाऊया।
1: आता तुमका एक गीत ऐकूंक दिता। ह्या गीता गोयचे पाचवे चार सैम दोंगर दर्यावेळो हांचे वर्णन करून दाखयला। गीत गायतात भायरू तुजा काकोडकर, शुभम नायक, संघर्ष पालेकर, हर्ष नायक आणि आर्या रविंद्रन। गीताचे नाव असा पंधरा रुपयाचे आम।

0: समजो सुणो. आमगेर आसा एक सुणो, ताचे नाव आसा गुणो. आमगेर आसा एक सुणो, ताचे नाव आसा गुणो. गुणो खाता नुस्तें पाव, सांगता फिरूंक येता मातसो राव. गुणो खाता नुस्तें पाव, सांगता फिरूंक येता मातसो राव. दारांक गुणो बसता, घर आमचे राखता. दारांक गुणो बसता, घर आमचे राखता. चोरा करता भूक भूक, गुणो नजरे आड जाल्यार आमकां जाता दूख. चोरा करता भूक भूक, गुणो नजरे आड जाल्यार आमकां जाता दूख. भावनानो ही खळार मळार कार्यावळ पुष्पा प्रमोद गायतोंडे हांणी बरोवन सादर केल्ली. तांच्या वांगडा बाय ऋतुजा काकोडकर, शुभम नायक, हर्ष नायक, संघर्ष पालेकर आनी आर्या रविंद्रन हांणी वांटो घेतिल्लो. बरें तर, मेळया केन्नाय तरी.
1: नमस्कार.
2: आयकुपेनो, इतल्यान आयची खळार मळार ही कार्यावळ हांगाच सोंपता.

निकतोच तुम्ही ऐकलो सोनिया सिरसाट हांचो गोड ताळो, मुखार ऐकुया अँथनी सन हांचो आवाज. तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ. तुम्ही ट्युनिंग केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल.

ऐकूपेनो, तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ. सकाळची 10 वरा जाऊन 20 मिनिटं 50 सेकंड जातात. तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. मुखार कातारांच्या कार्यावळींत तुमकां ऐकुपाक दिता आश्विन पिंटो हांच्या संगीताक विजय वाज हांचो आवाज, अलान डिसोजा, किशोर लोबो आनी लॉयट हांची गीतरचना.

ऐकुपेनो, तुम्ही ट्यून इन केला 233° मीटर म्हणजे 1287 किलो हर्सांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 10:27:40 जातात. तुम्ही ऐकतात कातारांची कार्यावळ, आणि ह्याच कार्यावळीतले निमणे कातार तुमकां ऐकुपाक दिता जॅक्सन परेरा हांच्या आवाजांत. क्रिस पेरी हांची गीतरचना आणि संगीत.

गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादई चॅनलाचे आमच्या स्टुडिओत 11 वर अजून 15 मिनिटं 30 सेकंद जातात. ऐकूया सोनू निगम यांच्या आवाजांत थ्री इडियट्स या फिल्मातले गीत ऑल इज वेल.

राहत फतेह अली खान हांचो आवाज आशिल्लो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलाचेर तुम्ही ऐकताली ही गाता रही मेरा दिल ही कार्यावळ. स्टुडिओंत वेळ जाल्लो आसा 11:40 आनी 44 सेकंद. कार्यावळ मुखार व्हरता जॉनिता गांधी हांच्या आवाजान गीत गिलहरिया. दंगल ह्या फिल्मातले हे गीत कंपोज केला प्रीतम हाणी.

0: क्रियाशील कार्यावळ गाता रहे मेरा दिल आणि ही कार्यावळ हांगा सोंपता. आकाशवाणी पणजे केंद्राचो जावन आसा म्हादय चॅनल आनी आता बरोबर 12:05 आयकुपाक दिता अस्तुरी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आणि अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
2: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
3: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, मुलाखत आणि आवाजाची चाचणी जातली.
3: उमेदवारांनी ठरायली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: rnuairpanaji@gmail.com
1: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा.

0: हे लक्षांत घेवचे. येयात
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
0: आकाशवाणी आकाशवाणी.
2: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.
3: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
4: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
3: तर करात बेगोबेग डाउनलोड
4: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
3: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
4: वेव्स.
5: चैंपियन के साथ सेल्फी लेंगे.
6: आइडिया, यही करते हैं पार्टी.
5: पिज्जा पार्टी. ये चल अपना कार्ड और पिन दे.
6: मेरे कार्ड की डिटेल्स मैं खुद ही डालूंगी. RBI कहता है अपना पिन, OTP, CVV या इंटरनेट बैंकिंग पासवर्ड किसी के साथ शेयर ना करें. ऑनलाइन बैंकिंग सिर्फ अपने कंप्यूटर, मोबाइल और सिक्योर नेटवर्क से करें.
5: बाय गर्ल्स, कहाँ जा रही है? सुना नहीं? नो शेयरिंग.
6: RBI कहता है जानकार बनिए, सतर्क रहिए.
7: आकाशवाणी पणजी केंद्राचो जावन आसा म्हादय चॅनल 12:05 आणि 45 सेकंद जातात. अस्तुरी ह्या कार्यावळीक आता आम्ही सुरुवात करता. तर अस्तुरी ह्या कार्यावळीत यशस्विनी तुम्ही कार्यावळ ऐकपाक दिता अविरा कारे हांचे मुलाखत घेवपी उशा नायक. ऐकूया एक होम बेकर हाचेर आधारित हो इंटरव्ह्यू अविरा कारे हांचो अस्तुरी.

0: पडलो तातूंत. पूण केक्स हे म्हजे चालू आशिल्लेच घरांत बेश्टेच ओव्हन ना तेन्ना म्हणटो प्रोफेशनल ओव्हन्स आयली कन्वेक्शन ओव्हन्स आयली सो तातूंत हांवें घरा घराच केक केले म्हज्या मायमावा खातीर म्हज्या घोवा खातीर जावं कोणाच्या घरांत कसले फंक्शन असले कोणाचो बर्थडे असलो पार्टी असली म्हजो एक केक करून हांव सदांच व्हरप हय आणि मागीर जेन्ना इल्ले इल्ले करून हांव डेकोरेशनानूय मात्शें बरें आलें जो म्हजी जी आर्ट ही हॉबी आशिल्ली ती म्हजी केकाचेर दिसपाक लागली सगळें सो सदांच सगळ्यांनी म्हाका म्हणो आगो इतले सुंदर सुंदर करता टेस्टूय बरी येता तूं ऑर्डर्स बी कित्याक घेना तुजें सामकें बरें प्रोफेशन जातलें सो हांवें सदांच फाटीं सरतालें ना गो सद्या घरांत कामां आसता एक कॉन्फिडन्सूय जाय सो आणि मागीर रोखडेच 2 वर्सांनी म्हाका चलो झालो सो हांव जस्ट एक फूल टायम आवय आणि हाऊस वाईफ हेच जाऊन उरले बट तातून सुद्धा म्हणजे बेकिंग किंवा ड्रॉईंग करप हय किंवा आर्ट काढली कोणाकूय म्हज्या भाच्यांक बिच्यांक किंवा हेल्प केली स्कुलातल्या किंवा डायग्राम सगळं ते म्हणजे चालू आशिल्ले सो एक दीस 2017 म्हजे बापुलणन असा ते डॉक्टर जीएमसीन सो ताणें म्हाका फर्स्ट एक केक हाडलो एज अ ऑर्डर सो हांवें ताका आगो ऑर्डर बिर्डर अशी नाका तू जसे अशाच व्हर तो केक म्हाका आवड म्हणून हांव करता ते पैसे आणि हांवें तसले केन्ना चितू ना सो ते म्हाका फोर्सिबली ताणें तो घेवपाकूच लायलो आणि हांवें तो केक तयार केलो तो टू लेयर केक असलो जो पहिले फावटी केला हरशी सदांच म्हणजे ते लांचो हो म्हजो एक फर्स्ट प्रोफेशनल केक हांवें तयार करून ताका दिलो एज अ एक्सपिरियन्स कसो वयर सकयल दोनी
1: एक्सपिरियन्स
0: सामके बरे आशिल्ले सो फर्स्ट सॅटिस्फॅक्शन तू फर्स्ट कोणा खातीर कितें प्रोफेशनली
1: पण ताचे खातीर थोडेशे शिकपाक जाय न्ही बाबा ते कसे करप खंच्यान
0: ते म्हणजे म्हाका आर्ट एक आशिल्लीच केकाचे फोटो बिटो खूपदा हांवें असे पळयल्लेच कसे असतात सो त्याप्रमाणे हांवें आमची बेकिंग आणि दुसरे किती असतात गोयात तुका बेकिंगचे जे टूल्स मटेरियल असतात ते त्यांना तितले नसताले आता मुंबई बिंबई खूप कडे मेळटा सो केन्ना हांव खंय गेले जाल्यार हांव खंय म्हाका बेकिंगचे सामान दिसले हांवें ते घेवप सो ते म्हजे कडे असताले नॉजल ती फुलां बिलां काढपाची तशी सो ताजेर हांवें मागीर तर डेकोरेशन एक बारीकशे म्हणजे म्हज्याच प्रमाणे करून हांवें ते ताका दिले सो ताणें म्हाका पयलींच सांगले चड तू स्ट्रेस घेनाका तुका जमता तसो करून दी सो त्या प्रमाणे हांवें ताका तो करून दिलो आणि तो सामको तांकां कोणे व्हेल्लो तांकां सामको आवडलो सो थंच्यान थंय आणि एकटे कोण आशिले तांच्या फॅमिलीतले ताणें म्हाका ऑर्डर दिली मागीर थंच्यान आणि एक म्हज्या नणनेच्या सायडीन कोणे तरी म्हाका ऑर्डर दिली आणि ताजेर तो म्हजो एज फॉन्डंट केक म्हणजे त्याच्या चलयेक आर्ट खूप आवडटाले सो ताजेर ते ब्रश मागीर पेंटर हे ते हातांनी आता मी फराळ कसो करता दुधाचो तसले ते तो म्हजो दुसरो फर्स्ट एज अ चॅलेंज ऑर्डर आशिल्लो ऑर्डरीचो म्हणटा तसो सो फॉन्डंटाची हांवें केन्नाच क्लास म्हणटा ती घेवन हांव खंयच शिकू ना सो हांवें जस्ट बारीकशे म्हज्या प्रमाणे हांवें ते हाडले कलर बिलर घाले ते पेंटिंगाचे ट्यूब हे ते हातांनी जमता तशे तयार केले तो म्हजो दुसरो हिट झालो केक सो तांकां तो ते चलयेक बी सामको आवडलो म्हणजे एज अ फर्स्ट टाइम आणि दुसरे किती असता केक म्हणजे सदांच सगळ्याचे विचार असतात की अंडे सो अंडे असतले म्हणजे सदांच शुराक केक असताले अंडे चढ वापरू ना केन्नाच वापरू ना फर्स्ट ऑर्डरीचे सो अरे शुराक केक आणि असं जाऊ शकता म्हणजे केक शुराक असू शकता एक म्हणजे दुसरे तांकां हे झाले सो सगळ्याकूच खावपाक मेळटा
1: बरोबर आणि कसे असता पण पळोवपाकच बरं दिसलं म्हणून जायना टेस्टाकूय बरं जाऊ जाय
0: सामके
1: आणि जसे तुका ऑर्डरी मेळटा त्याच्या वेळेला आमकां कळटा की तातून दोनूय असा दिसपाकूय सुंदर आणि लागताय बरं आमकां सांग विरा आता जेव्हा तू म्हणता आपणीन बेकिंग सुरू केले थोडस तुझ्या बॅकग्राऊंडाकडे येऊया तुझे शिक्षण कितले झालं
0: शिक्षण हांव मूळचे पंचवाडीचे कामत आम्ही शिफ्ट मडगाव झाली म्हणजे पेरंट्स दोघा आवय बापूय काम करताली बँकेन आणि बापूय ऑफिसात सो आम्ही आणि म्हणजे कॉलेज हे चौगुले कॉलेजीन हांवें बीएससी ग्रॅज्युएट केला
1: सो सायन्स आणि हे तू आता करता ते सगळे सगळे
0: कंप्लीट वेगळे होय पण तेच हांवें सांगितल्या प्रमाणे आर्ट ही म्हाका ल्हानपणातल्यान हॉबी आशिल्ली ताजे प्रोफेशन करतले हांवें केन्ना जन्मान चितू नाशिल्ले प्रत्येकाची एक किदें ना किदें मनान हॉबी असताच
1: म्हणजे तुझ्या मनान जे किदें आशिल्लें तें तू आता विथ सॅटिस्फॅक्शन
0: विथ सॅटिस्फॅक्शन अशें
1: आमच्यानी म्हणू येता आमकां सांग जितले आयटम्स तू करता न्ही ते तू फक्त ऑर्डरीचेर करता काय तुझे किदें आउटलेट बीन आसा थंय दवरपाक करता
0: आउटलेट म्हणजे म्हाका खूप जाणां अशें म्हणटा की दुकान कित्याक घाला पूण कितें जाता पळय ते करून दवरिल्ले केक आनी फ्रेश करून दिल्ले
1: हातून
0: खूप फरक असता आनी दुसरे हांवें एज अ पैसे जोडपाक अशें केन्नाच चितू ना म्हणजे म्हाका सॅटिस्फॅक्शन इज हांवें एक बरो केक केलो तो लोकां पर्यंत पावलो बरे तरेन सगळ्यांनी खालो आनी बरे तरेन म्हाका एक रिव्ह्यू दिलो
1: एप्रिसिएशन
0: दिलें दॅट इज माय गिफ्ट म्हणटा तशें सो म्हाका ते करून 4-5 दीस दवरले आनी एकदां तू ते आउटलेटान बी आयले मागीर तुका ते बिजनेस मायंड खंयच्यान ना खंयच्यान ती जाताच सो ते करून दवरप हे सो ते म्हाका नाका

दीपलक्ष्मी मोगे हांच्या आवाजान हे गीत आशिल्ले खळात माटव. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. आमच्या स्टुडिओन 12 वरां जावन 47 मिनटां आनी 20 सेकंद जातात. मुखार ऐकूया सोनिया सिडसाट हांच्या आवाजान मोग तुझो.

सोनिया सिरसाट हांचो आवाज आशिल्लो. तुमी आयकताली आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर स्वर संगम ही कार्यावळ. 12:42:20 जातात. ही कार्यावळ स्वर संगम मुखार व्हरता. वैशाली सामंत हांच्या आवाजान आता ऐकुया यो रे सायबा हे गीत.

12:47 आणि 30 सेकंद जातात. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलाचेर तुम्ही ऐकतात स्वर संगम ही कार्यावळ. मुखार वर्तनाय कार्यावळ ऐकूया डॉक्टर शकुंतला भरणे हांच्या आवाजान पणटी. पणटी हे सुंदर असे गीत ताणी गायला जीवनाच्या आधाराचेर ही पणटी आपल्याक वाट दाखयता.

डॉक्टर शकुंतला भरणे हांच्या आवाजान हे गीत आशिल्ले पणटी. तुम्ही ऐकतात स्वर संगम ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर. आता मुखार ऐकूया गीत जे जावन आसा गीत तुझे गायताना. हे गीत गायला साधना सरगम आणि जय मंगलदास हाणे. ऐकूया हे गीत.

0: मुंबई इंडियंस आमने सामने होंगे। अंक तालिका में चेन्नई छठे, लखनऊ दसवें, बेंगलुरु चौथे और मुंबई नौवें स्थान पर है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: नमस्कार, हांव स्नेहा गांवस, युवा सात काय मुखेल खबरो। गोय भलायकी खात्यान गोय वैजकीय महाविद्यालय हॉस्पिटलाची ऑनलाईन ओपीडी बुकींग सुविधा आनीक 7 विभागांनी वाढयल्या। तातूंत पिडियाट्रिक एन्डोक्रिनॉलॉजी, प्लास्टिक सर्जरी, न्युरो सर्जरी, कार्डिओवास्क्युलर थोरॅसिक सर्जरी, जिरियाट्रिक मेडिसीन, पिडियाट्रिक सर्जरी आनी नेफ्रॉलॉजी ह्या विभागांचो आसपाव आसा। म्हायती आनी तंत्रज्ञान खात्यान 21 आनी 22 मे दिसा गोवा शॅकथॉन ही सर्त आयोजित केल्या। राज्याच्या सोबीत दर्यादेगेचे फाटभुयेर ही कार्यावळ जातली। गोयच्या पर्यटन खात्यान गोय पर्यटन उदरगत महामंडळाच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या गोय दायज महोत्सव 2024 आयज निमाणो दीस। सांज वेळार 6 वरांचेर सालिगांवच्या फुटबॉल मैदानाचेर ही कार्यावळ जातली। साकोड्डे रानांत फाटले सप्तकांत वाघाचो सांगाडो मेळिल्लो। वाघाच्या मरणाचे कारण सोदपा खातीर रान खात्यातर्फे सांगाडो मेळिल्ल्या सुवातेर आनीक अवयव सोदपाचो यत्न सुरू आसा। ही म्हायती रान खात्याचे अधिकारी जी स्वारकी हांणी दिली। तमिळनाडूंत टीव्हीके पक्षाचे संस्थापक चंद्रशेखरन जोसफ विजय हांणी आयज सकाळी मुखेलमंत्री पदाचो सोपूत घेतलो। गोयांत फुडले 2 दीस तापमानात वाढ जावपाची शक्यताय आसा, देखून नागरिकांनी भलायकेची जतनाय घेवची असो उलो हवामान खात्याचे मुखेली नहुश कुलकर्णी हांणी मारला। आनी सुवेंदू अधिकारी हांच्या फुडारपणाखाला भाजपा सरकारान अस्तंत बंगालांत नव्या युगाची सुरवात केल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां। ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो।

लॉर्ना हांच्या आवाजाने गीत आशिल्ले तुम्ही आयकले कानळाओळाच्या कार्यावळीत आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार. आयकुया एच ब्रिटन हांचो ताळो मारे लाना.

एक वर जाऊन 23 मिनटां जातात ना एच ब्रिटन हांच्या आवाजान हे कातार तुम्ही ऐकले कांदळा ओवळा. आता ऐकूया बाटू रॉड्रिगीज हांच्या आवाजान पोस्को पोत हे कातार.

0: मोगळाय कुपेनो ही जावन आशिल्ली कार्यावळ कांदळा ओळाची. कार्यावळ हांगा सोंपता. आमच्या स्टुडिओंत बरोबर 1:29 जातात आनी बरोबर 1:30 आयकुपाक रावात मराठीतल्यान खबरो.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा
2: सचिन मम्मी. सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो जावन आसा म्हादई चॅनल. आमच्या स्टुडिओंत बरोबर 1:29 आनी 41 जातात. बरोबर 1:30 असतल्यो मराठीतल्यान बातम्यान ताजे उपरांत आमच्यो कार्यावळी सुरू जातली 1:40. तर आयकुया मराठीतल्यान खबरो.

0: आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची एचएमएस ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. तमिळनाडूमध्ये टीव्हीके म्हणजेच तमिळगा वेत्री कळगम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. विजय यांनी काँग्रेस, सीपीआय, सीपीआयएम, सीपीआयएम, व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या पाठिंब्यासह 234 सदस्यांच्या सभागृहात 120 आमदारांचा पाठिंबा मिळवलाय. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपट सृष्टीतले अनेक मान्यवर शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. 1967 सालानंतर पहिल्यांदाच तमिळनाडू राज्याला बिगर द्रविड पक्षाचे मुख्यमंत्री लाभलेत. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन होतंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलंय आणि त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलंय. टीव्हीकेनं येत्या बुधवारी 13 मे रोजी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी सांगितलंय. आसाम विधानसभेत भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. या बैठकीत सर्मा यांच्या नावाचा प्रस्ताव भाजपच्या 8 आमदारांनी ठेवला होता. आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनीही सर्मा यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे आता सलग दुसऱ्यांदा सर्मा यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकार स्थापनेसंबंधीच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची ते भेट घेणार आहेत. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी 12 मे रोजी होणार आहे. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला. यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधल्या नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं त्यांनी उद्घाटनही केलं. सेवा, अध्यात्म आणि सामाजिक परिवर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या भूमिकेची त्यांनी प्रशंसा केली. तसंच पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहनही मोदी यांनी यावेळी केलं.
1: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो. इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है.
0: प्रधानमंत्री आज हैदराबादमध्ये सुमारे 9400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडेबेलूर ते महबूबनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होतीय. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणार

राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांनी घेतली शपथ। बहुमत चाचणी येत्या बुधवारी।

सरकारी यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली एचएमएस ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली आहे. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात पाठवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे टी व्हेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये यावर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली आहे. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी धडक मारले. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37-40, 43-46, 46-58, 61-64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुझची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची एचएमएस ड्रॅगन युद्धनौका तैनात आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

0: पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राचं जाऊनचा महादई चॅनल 1:40:44 जातात. ऐकूंक दिता मुखावेली कार्यावळ सदाफुली काय खेळा भितर.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
3: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
4: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
2: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
3: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
4: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
2: अधिक माहिती खातीर
3: संपर्क क्रमांक 7020672710.
2: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
3: rnuairpanaji@gmail.com.
2: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे. येयात
3: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी. आकाशवाणी.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो जावन आसा म्हादई चॅनल. 1:43 जातात आनी ऐकुया आयचे हवामान वृत्तांत. हवामान खात्यान कळीत केल्ल्या प्रमाण पणजे चडात चड तापमान 35 डिग्री सेल्सियस आनी उण्यात उणे 28 डिग्री सेल्सियस अशें आसा. हवामान वृत्तांत सोपले. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो जावन आसा म्हादई चॅनल. तुम्ही ट्युन इन केला 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्साचेर. आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलार. 1:43:32 जातात. ऐकूंक दिता कार्यावळ सदाफुलीची काय खिणा भितर.
5: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो OTT प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
6: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किती.
5: तर करात बेगोबेग डाउनलोड
6: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
5: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
6: वेव्स.
7: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर. फकत 105.4 MHz FM रेनबोचेर हॅलो डॉक्टर. डॉक्टर.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलचे सदाफुली कार्यावळीत तुमका येवकार. ऐकूंक दिता जिणेची राणी हे गीत साधना सरगम हांचो आवाज.

जिणेची राणी हे गीत तुम्ही ऐकलंय. आता मुखार सदाफुलीच्या कार्यावळीत ऐकपाक दिता गीत वैशाली सामंत हांच्या आवाजान, तू आयलो ना.

सदा फुलीची कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राचेर तुम्ही ऐकतली. आमच्या स्टुडिओत एक वर जाऊन 54 मिनटां जातात. आणि आता ऐकूया साळो रे हे गीत शान हांच्या आवाजात. बरोबर 2 वरांचेर आयकुपाक रावात मिड डे न्यूज इन इंग्लिश. ताज्या उपरांत 2 वरां जावन 15 मिनटांचे दोपहर समाचार. आमी परत मेळटली 2 वरां जावन 30 मिनटांचेर हिंदी फिल्मातली गीतां घेवन. ह्या खिणाक 1 वर जावन 55 मिनटां आनी 12 सेकंद जातात. सदाफुलीच्या ह्या कार्यावळीत शान हांच्या आवाजात हे गीत साळो रे यो.

0: ही जावन आशिल्ली कार्यावळ सदाफुलीची ही कार्यावळ हांगा सोंपता. आमच्या स्टुडिओंत बरोबर 2 वरां जातात आनी आतां ऐकुया मिड डे न्यूज इन इंग्लीश.
1: गुड आफ्टरनून, दिस इज आकाशवाणी एंड आय एम सायरा मुज्तबा विथ द मिड डे न्यूज. The headlines. Prime Minister Narendra Modi calls for collective efforts to build a developed India through environmental responsibility, youth empowerment and

अलका याग्निक हांच्या आवाजांत हें गीत आशिल्लें. तुमी आयकतात हिंदी फिल्मांची गीतां आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार.

0: माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710,
0: नंबर परतून एक फावट 7020672710, ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com

नमस्कार, हांव स्नेहा गांवस। ह्यो आसात कांय मुखेल खबरो। आयज सकाळी बंगळुरूंत आर्ट ऑफ लिव्हींग आंतरराष्ट्रीय केंद्रांत नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केले। म्हायती आनी तंत्रज्ञान खात्यान 21 आनी 22 मे दिसा गोवा शॅकथॉन ही सर्त आयोजित केल्या। राज्याच्या सोबीत दर्यादेगेचे फाटभुयेर ही कार्यावळ जातली। गोयच्या पर्यटन खात्यान गोंय पर्यटन उदरगत महामंडळाच्या सहकार्यान आयोजित केल्ल्या 3 दिसांच्या गोवा दायज महोत्सव 2024 चो

आयज निमाणो दीस. सांज वेळार 6 वरांचेर सालिगांवच्या फुटबॉल मैदानार ही कार्यावळ जातली. गोंय भलायकी खात्यान गोंय वैजकी महाविद्यालय हॉस्पिटलाची ऑनलायन ओपीडी बुकींग सुविधा आनीक 7 विभागांनी वाडयल्या. गोंयांत फुडले 2 दीस तापमानांत वाड जावपाची शक्यताय आसा. देखून नागरिकांनी भलायकेची जतनाय घेवची अशें आवाहन गोंय हवामान खात्याचे मुखेली नहुश कुलकर्णी हांणी केला. टीव्हीकी पक्षाचे संस्थापक चंद्रशेखरन जोसफ विजय हांणी आयज सकाळी 9 मंत्र्यांसयत तमिळनाडूच्या मुखेलमंत्री पदाचो सोपूत घेतलो. ताशकेंतान सुरू आशिल्ल्या 15 आनी 17 वर्सा पिराये सकयल्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपांत 9 भारतीय मुष्टीयुद्धपटूंनी फायनलींत सुवात मेळयल्या. आयपीएल क्रिकेट सर्तींत आयज दनपारच्या 3:30 वरांचेर चेन्नई सुपर किंग्स लखनौ सुपर जायंट्स पंगडा आड चेन्नईच्या एम ए चिदंबरम मैदानार खेळटले. आनी आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरावाचक आनी अणकारक पदाखातीर कराराचेर पात्र उमेदवाराकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे. पिराय 21 ते 50 वर्सा मजगती आसची. प्रादेशिक खबरां विभागांत काम करपाचे हे भांगराळे संदीचो लाव घेवपाक 17 मे 2024 मेरेन आरएनयू पणजी आल्तिनो गोंय ह्या पत्त्याचेर अर्ज करात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

सांजवेळची पाच फेऱ्या जाऊन 30 मिनिटं आज जातात. आयच्या दिसाचे हे सांजवेळच्या सभेक आता आम्ही आरंभ करतात आमच्या समेस्त आयकुपँक माय मोगाचं येवकार. आणि आयकुपॅनो हे सभेच्या सर्वेखी असा तरणाट्यां खातीर आशिल्ली कार्यावळ कोकणी युववाणी.

इश्टानो नमस्कार आणि तुमका सगळ्यांक माय मोगाचो येवकार आयच्या ह्या युववाणी कार्यावळीन. कार्यावळीतल्यान आयकुपाक रावा ताज औरंगवाले हांच्या कविता वाचन, त्या भायर गीत संगीताचोय आस्वाद आमी घेवया. चला तर आयची ही कार्यावळ सुरू करता आसतना सुरवेक आयकुया हे गीत डॉ प्रशांत राज आणि अनिता सॅमसन हांच्या आवाजातलें.

0: डॉक्टर प्रशांत राज आणि अनिता सॅमसन यांच्या आवाजातल्या गीताउपरांत आईची हे युववाणी कार्यावळीन आता आस्वाद घेऊया ताज औरंगवाले यांच्या कवितांचं.
1: माझे नाव ताज औरंगवाले. माझी चडशी कविता मोगाचेर आसा. मोगान कसो म्हाका म्हाज्या मोगीन फटयला हे हांवें म्हाज्या कवितेन मांडला. म्हाजे कवितेचें नांव आसा हय हय.

कापटी फोडय, हय हय कापटी फोडय, हय हय कापटी फोडय, मोगा पिसो करून उडय, न्हीद खाण नासतना ताका रडय रडय, हय हय कापटी फोडय। कापट्यांनी मना फुलां फुलय, नव्या नव्या योजनेची रचन रचय, मनाक फासो फास उडय, हय हय कापटी फोडय। हांगा थांगा कापटी फोडय, मित्र मैत्रिणी मदीं वेर पडय, कापट्यांची फोग पेटय, हय हय कापटी फोडय। मोगांत उच्च उच्च सपनां दाखय, सपनाचे बोमाट फुलय, फुलोन फुलोन हळूच सोयी तोपय, हय हय कापटी फोडय। मोग करपाचो नाटक दाखय, नाटकांत मोगीक गुलाम बनय, गोड गोड उतरांनी कामां करय, हय हय कापटी फोडय। मोगाच्या जल्म दिसा हेर नाका आशिल्ले दुबाव भेटय, अशे तणावान म्हाका सपय, हय हय कापटी फोडय। आपल्या चलीच्या नकरेन कामा धंदा सोडय, शिक्षणाची वाटा शेणय, सासण्याच्या परिक्षे वेळार एकटो करून फाट दाखय, हय हय कापटी फोडय। माझी फुडली कविता आसा आतां तरी यो। दीस जालो सूर्य लिपलो, तिळसांज जाली यो, रावला तुजी वाट पळयत म्हाज्या समोर यो। चंद्राचे शितळ किरणां आयला, काजुले बी पीक पीक आयला, काळकांची सावळी घेवन आतां तरी यो। सोमारचे शेनवार आयला, नातलांतल्या दिवाळी आयला, मजा करपा आतां तरी यो। भिवू नाका, रडू नाका, वायट सांगातां पडूं नाका, येता तुज्या घरांत आपोवन म्हाका लडूं नाका, म्हाका पळून पळूं नाका, येता तुका घेवपा म्हाज्या वांगडा भोंवपा आतां तरी यो। म्हाजी फुडली कविता आसा तुजें चरित्र। तूं म्हाका केन्नाच केन्नाच गो समजल ना, तुका मनाची किंमत कित्याक गो कळेना। तुज्या खातीर पावस गीम एक केले, तुज्या खातीर रगत गाम एक केले, वाट पळून पळून थकलो गो आतां, वाट तुजी तूं तु धर आतां, मेळटलो जो तुका ताज्या वांगडा तूं मर आतां, असो कोणूच जावचो ना, हांव पावलां तितलो तुका कोणूच पावचो ना। तुजी करणी तुका भोगतली, तूं बी कोणा खातीर एक ना एक दीस अशीच रडटली। ही गो मनाची काव्य दुखाचे कुपां घेवन बरयलां हांवें, तुका कळूं या ना कळूं, पूण जगात तुजी चरित्र कळयलां हांवें। म्हाजी फुडली कविता आसा कोण समजपाना तुज्या मनाक, कोण समजपाना तुज्या मनाक तूं राव, सगळे करतले जाय ते आपल्या मनाक, ना तांकां जाय तुजी खुशी, ना तांकां पडून गेला तुजें दुख, तांच्या उमेदीची दिवली पेटून तूं तुज्या मनाक जळयत तूं राव, आपल्या संवसाराची वात सपयत तूं राव, कोण समजपाना तुज्या मनाक तूं राव, तांकां खोश पळोवन दात तुजे दाखयत तूं राव, तांच्या खोशे खातीर तुजे दुख्ख पीत तूं राव, कोण समजपाना तुज्या मनाक तूं राव। तांच्या दुशीत निर्णयाक आपल्या निवळ तळ्यांत उमळयत तूं राव, तांच्या पापां भिजून तुजे तळे दुशीत करीत तूं राव, कोण समजपाना तुज्या मनाक तूं राव। घडी घडी तांच्या फटींगपणाचे साथ निभयत तूं राव, फटींगाच्या मैदानार बलिदान तुज्या मोगाची दीत तूं राव, कोण समजपाना तुज्या मनाक तूं राव। फातरा काळजांची ती मनशां तांच्या खातीर नाका अशें काळीत तुजे फोडीत तूं राव, आपल्या जिणेची नाका गो वाट लायीत तूं राव, आगो केन्ना समजपाना ती आमच्या मोगाक, नाका गो रक्ताचे दुखां गळीत तूं राव, कोण समजपाना तुज्या मनाक तूं राव, कोण समजपाना तुज्या मनाक तूं राव। म्हाजी फुडली कविता आसा नळे। फुटलां म्हाजे घराचे नळे, पावसांत सगळें उदक भितर गळे, पावसा घरा बसू या उठूं, उदकाची जमना पिंदिल्ल्या कपड्यांनी पुसूं, पावसांत घरा वचूं येता वाज, कित्या पावसान घर भिजलां आज। रात जाता न्हिदूंक वता हांव खाटीर, एक एक ठेमे पडटा म्हाज्या फाटीर, उदकां गळून

0: खाटी वयले आतरूण सगळें बिगडटा, राती न्हिदतना धाकटो भाव आतरुणा खातीर म्हाज्या वांगडा झगडटा, न्हिदू तर खंय न्हिदू, सगळें घर गळटा, जगले मारतना आमचे माजर हांगा थंगा पळटा, जालो तो पन्नो ताका बदलचो पडटलो, नवे नळे घालतना सगळो कोयर भितर पडटलो, सगळो कोयर भितर पडटलो. ही म्हजी निमणी कविता. मरण खेळटा आपालिपा, जिवणाचे गणित सुट्टा, नव्या जल्मात पावलां पडटा, तेन्ना मरण माय आनी शिशू मदीं आपालिपी खेळटा. दिनकराचो क्रोप वत जावन पडटा, दुश्काळ येवन पावसा झडटा, पावसाक आंगार घेवन जोराच्या जाळेंत हांव घुस्पडटा, तेन्ना मरण जिवा वांगडा आपालपी खेळटा. वावत्या काळांत हांव धांवतां, ठेमे ठेमे पापांची मारत बांदीत हांव रावतां, जेन्ना पापां भरून घसघसीत वत्ता तेन्ना मरण कायद्याच्या रुपान आपालपी खेळटा. वॉल्तेराच्या बाकार हांव दोलतां, उच्च मळबांतल्यान देव फोटो काडटा, काडटा काडटा विजाची किट्टी म्हाजे घरार पडटा, तेन्नाय मरण दोळ्यां मुखार आपालपी खेळटा. जिणेच्या अंतीम पारार कूड खोकलीचीं गितां गायता, घर घर ताल लायता, आनी कानार जेन्ना यमराजाचे यमां मयता, तेन्ना मरणाची आपालपी सोंपता, तेन्ना मरणाची आपालपी सोंपता.
1: तर इश्टानो, निकत्योच आमी आयकले ताज औरंगवाले हांचे कविता वाचन. तुमी आयकता तरणाट्यांक खातीर आशिल्ली ही कार्यावळ युववाणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो तरेकवार कार्यावळी तुमी आयकूं शकतात आमच्या न्यूज ऑन एअर हे एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्या कार्यावळींचो आस्वाद तुमी घेऊ शकतात.

आशा भोसले आणि सांगत्यांच्या आवाजातल्या निकतेय समे ऐकले. दोतोर मनोहरराय सरदेसाय हांचे गीत आणि ह्या गीताखातीर अशोक पत्की हांचे संगीत.

इष्टानो आई जाउनसा संसारिक मध ओशन डे म्हणजे संसारिक मातृ महासागर दिस. धर्तरीच्या पृष्ठभागाचं 3/4 भाग महासागरांनी व्यापला. धर्तरेचेर जिवीत पहिलेच खेप दर्या भितर उदयाक आयले. पाऊस, ऑक्सिजन, हवामान, अन्न, खारसाण आणि हेर वेगवेगळी खनिजा ही सगळी महासागरांनी दिल्ल्या फायद्याचीच उदाहरणा. महासागर संसारातली सगळ्यात व्हडली पर्यावरण यंत्रणा असून तातून 1/4 जीव रावतात. मातृ महासागर दिसाचो हेतू म्हळ्यार आमच्या ग्रहा खातीर महासागराचे महत्व वळखप आणि महासागराक जावपी लुकसान टाळप. खंडाची निर्मिती, सृष्टीची फातोड, ज्वालामुखीचो स्फोट, भूप्रदेशाचे विखंडन, सरपट्टी प्राण्यांची उत्क्रांती, विलोपन घडणुके तसेच मनीस जातीच्यो चुको हे सगळ्याचे साक्षीदार महासागर असतात. आम्ही श्वास घेतात तातूतलो सुमार अर्धो ऑक्सिजन हो महासागराक लागून आमकां मेळटा. दर्यातल्यो वनस्पती प्रकाश संश्लेषणावरवी व्हडा प्रमाणात ऑक्सिजन तयार करतात. हे खेरीज महासागर धर्तरेचे हवामान नियंत्रित करतात, उष्णताय सोसतात आणि लाखांनी दर्यातल्या जीवांक पाळतात. अन्न पुरवठो करपापासून ते संसारीक वेपाराक सुविधा दिवपामेरेन महासागराचे योगदान अमूल्य असा.

पूर्णानंदचारी हांच्या आवाजातले गीत निकतेच आम्ही ऐकले. इष्टानो, दर्या निरोगी असल्यारूच मनशाची भलायकी सुरक्षित उरता हे आता विज्ञानान लेगीत सिद्ध केल्ले आसा. आयज आमच्या महासागराक व्हड संकश्टांक तोंड दिवचे पडला. दर वर्सा लाखांनी टन प्लास्टीक कोयर दर्यात उडयतात. प्लास्टिकाचे विघटन जायत नसल्यान ते बारीक कणात रुपांतरीत जाता. ताका लागून सूक्ष्म प्लास्टीक अशें म्हणटात. जे नुस्त्यात आनी ताका लागून मनशाच्या अन्न साखळेत भितर सरता. त्या भायर तारवापासून तेल सांडप, रसायनीक सांडुदक आनी वाडपी तापमान हाका लागून दर्यातली पर्यावरण यंत्रणा कोसळटा. सागरी परिसंस्था कोलमडून पडटा आनी दर्यातल्यो जायत्यो जाती विलुप्त जावपाचे वाटेर आसात. आनी ह्या सगळ्याचेर लक्ष केंद्रीत करून ताचेर उपाययेवजण करपा हेतान दर वर्सा आयच्या दिसा म्हळ्यारूच 10 मेक मद ओशन दीस साजरो करतात. मद ओशन दिसा निमतान जगभरात विविध उपक्रम राबयतात. जायत्या सुवातांनी दर्यादेग निवळ करपाची मोहीम घडोवन हाडटात. शाळा महाविद्यालयांनी जावपी निबंध सर्ती, चित्रकला सर्ती आनी कार्यशाळांतल्यान दर्याचे महत्व युवा पिळयेमदी रुजयतात. शास्त्रज्ञांच्या मतान जर आमी आतांच पावलां उभारली ना जाल्यार 2050 मेरेन दर्यात नुस्त्या परस चड प्लास्टीक आसतले आनी ही भिरांकूळ स्थिती टाळपा खातीर आयचो दीस आमकां शिटकावणी दिता. महासागर संवर्धन ही फकत सरकारचीच जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असा. सिंगल यूज प्लास्टिकाचेर बहिष्कार घालप, दर्यादेगांनी कोयर उडप टाळप, रसायनिक पदार्थांचो वापर उणो करप ह्या सारकिल्ल्यो ल्हान ल्हान संवयी लेगीत व्हड बदल घडोवं शकतात. महासागर हे आमच्या धर्तरेचे काळीज आणि हे काळीज जर धडधडत उरले जाल्यारूच मानवी संस्कृताय जिवी उरतली. देखून आयच्या ह्या मातृ महासागर दिसा निमतान सगळ्यांनी एकठांय येऊन एकूच संकल्प करूया. दर्या वाचूया, सैम वाचूया.

आता जाणून घेऊया 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी. रेनबो सांज ही कार्यावळ ह्या खिणाक थंय चालू आसा. 7:10 भाऊचे बलकांव ही कार्यावळ आयकुपाक रावात. तर रातच्या 8:00 हॅलो गोयकारा. 9:15 आसतले पश्चिमी संगीत संडे ऑन द रॉक्स हे कार्यावळीतल्यान. 10:05 पश्चिमी संगीताची फोन इन रिक्वेस्ट कार्यावळ तुमकां आयकुपाक मेळटली. आनी 11:10 सॉफ्ट रॉक ही पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली. तर ह्यो जाल्यो 105.4 मेगाहर्ट्झांचेर एफएम रेनबोच्या चालू सभेत आयज वितरावपाच्यो तरेकवार कार्यावळी.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरां विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दवरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणींत अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: rnuairpanaji@gmail.com
0: rnuairpanaji@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी आकाशवाणी.
4: आमी उलयतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया कार्यावळ शब्दुली.

0: उल्हास बोयाम आणि नेफी रॉड हांच्या आवाजातल्या ह्या गीतासांगाताक इतल्यान आयची हे शब्दुली कार्यावळीतल्यान आमी तुमचो निरोप घेतात.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाकडल्यान आयल्ले हे निवेदन.

0: पाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
1: कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
2: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
0: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरां विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
1: अधिक माहिती खातीर
2: संपर्क क्रमांक 7020672710.
1: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
2: RNUAIRPANAJI@gmail.com
1: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे. येयात
2: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी आकाशवाणी.
4: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. बरोबर 6:30 आयकुपाक रावात कोंकणी खबरो.
5: नमस्कार, अभय तुमका राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज बेंगळुरात आर्ट ऑफ लिव्हींगच्या 45व्या वर्साच्या उत्सवा वेळार नव्यान बांदिल्ल्या ध्यान मंदिराचे उक्तावण केले. तशेंच सेवा, अध्यात्म आनी समाजीक बदलांत आर्ट ऑफ लिव्हींग फाउंडेशनाची तोखणाय केली. पर्यावरणीय जापसादारकीचे भावना, तरणाट्या खातीर रोजगार आनी भितरली शुद्धताय आशिल्लो विकसीत भारत उबारपा खातीर सगळ्यांनी एकठांय येवपाचो उलो तांणी ह्या वेळार मारलो. योग, ध्यान आणि प्राणायाम हो आमच्या अध्यात्मिक दायजाचो एक भाग असे प्रधानमंत्री हांणी सांगले. जेन्ना समाजाक राष्ट्रीय ध्येयाकडेन आपली जापसालदारकी कळटा आणि ती पुराय करपाक सक्रिय जाता तेन्नाच विकसित भारताचे ध्येय साकार जावंक शकता असे प्रधानमंत्र्यांनी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज तेलंगणात सुमारे 9400 कोटी रुपया मोलाच्या जायत्या मुळाव्या साधन सुविधा आणि उद्देगीक प्रकल्पाचे उक्तावण आणि बुनियाद घाली. जोडणी घटमूट करप, रसद कार्यक्षमताय वाडोवप, सुरक्षितताय वाडोवप आनी लोकांक बरो प्रवास अणभव दिवप हो ह्या प्रकल्पाचो एकत्रीत हेत आसा. ह्या कार्यक्रमाक तेलंगणाचे राज्यपाल शिव प्रताप शुक्ला, मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी आनी हेर वरिश्ठ फुडारी हाजीर आशिल्ले. तशेंच हैदराबाद पणजे आर्थिक मार्गाचा भाग म्हणून गुडे बेलूर आनी महबूबनगर हांचे मदीं राष्ट्रीय महामार्ग 167 चार लेनिंगाची बुन्यादी फातर बसयलो. तमिळगा वेत्री कळघम टीव्हीके पक्षाचे मुखेली सी जोसेफ विजय हांणी आयज सकाळी तामिळनाडूच्या मुखेलमंत्री पदाचो सेपूत घेतलो. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हांणी तांकां पद आनी गोपनियतायेचो सोपूत दिलो. तांच्या वांगडाच 9 मंत्र्यांनी लेगीत सोपूत घेतली. सोपूतविधी सुवाळ्याक लोकसभेचे विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी आनी तामिळ फिल्म उद्देगातले जायते नामनेचे व्यक्ती हाजीर आशिल्ले. मजगती प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सी जोसेफ विजय हांकां तामिळनाडूचो मुख्यमंत्री जाल्ल्यान परबी दिली. केंद्र सरकार तामिळनाडू सरकारा वांगडा मेळून लोकांचो जिणेचो दर्जो सुधारतले अशें सोशल मिडिया पोस्टावरवी तांणी सांगलां. अमृत पर्व निमतान गुजरातातल्या सोमनाथ देवळांत खोशी आनी उमेदीचे वातावरण आसा. शिवा संबंधित 12 ज्योतिर्लिंगा ही श्रद्धा आनी भक्तीचे खाशेले केंद्र आसून तातूंत सोमनाथ हे पयले. अमृत पर्वाच्या निमतान नव्यान बांदिल्ल्या सोमनाथ देवळाच्या कळसाचेर 11 तीर्थस्थळांच्या उदकाचो अभिशेक जातलो. फाल्यां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हाजेरीत ध्वजपूजा आनी महापूजा जातली. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी आयज आपले मंत्रिमंडळाचो विस्तार केलो. भारतीय जनता पक्षाच्या सहफुडाऱ्यांनी मंत्री म्हणून सोपूत घेतलो. ते भायर 2 राज्यमंत्र्यांक स्वतंत्र प्रभारी राज्यमंत्री पदाचेर पदोन्नती मेळ्ळी. लखनौच्या जनभवनात जाल्ल्या सुवाळ्यात राज्यपाल आनंदीबेन पटेल हांणी ह्या मंत्र्यांक पद आनी गोपनियताचो सोपूत दिलो. भारतीय जनताचे वरिष्ठ

क्रिस पेरी हांचे संगीत निकतेच आमी आयकले आनी आंतोनेत हांचो आवाज आयकलो डोंट वरी बी हॅपी ह्या गीता खातीर. कातारांचो आस्वाद तुमी घेतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या फादे चॅनला वेल्यान. तुमी आयकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. त्या भायर आमच्यो कार्यावळी तुमी आमच्या न्यूज ऑन एअर एपाचेर तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आयकूं शकता. चला तर आयचे हे कार्यावळीन मुखार वचूया गीत आनी संगीत एली क्वाझ हांचे सांबाळ म्हजे काळीज. आयकूया हे गीत एलन हांचो आवाज घेवन येता.

हे बंद रेशमाचे ह्या नाटकातील पद श्रोतेहो नुकतंच आपण ऐकलं बकुळ पंडित यांच्या स्वरात. शांता शेळके यांची गीतरचना, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत. आजच्या आपल्या ह्या नाट्यगीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत प्रभाकर कारेकर यांच्या स्वरातील हे गीत प्रेम संन्यास ह्या नाटकातील. वसंत शांताराम देसाई यांची ही गीतरचना आणि संगीत आहे अनंत दामले यांचं.

आजच्या आपल्या ह्या नाट्यगीतांच्या कार्यक्रमाची सांगता करत आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील गीतानं ऐकवित आहोत शंकर बालाजी शास्त्री यांची ही गीतरचना आणि संगीत रामकृष्ण बुवा वजे यांचं.

0: श्रोतेहो आपण ऐकत होता पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरातील नाट्यगीत शंकर बालाजी शास्त्री यांचीही गीतरचना. संगीत रामकृष्ण बुवा वजे यांचं. आणि ह्या गीताबरोबरच आजचा आपला हा नाट्यगीतांचा कार्यक्रम आत्ता समाप्त होतोय. आकाशवाणी पणजी केंद्राचं हवामहादय चॅनल 233.1 मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर. आयकुपेनो आता काय खिणातूस म्हळ्यार बरोबर 7 वरां जावन 20 मिनटांचेर आयकुपाक रावात प्रादेशिक खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजेच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सविता बर्वे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्र सरकाराच्या खण सुदारणे खाला पावणी जाल्ले खण ब्लॉक चालीक लावपाच्या मळार गोंय एक मुखेल राज्य म्हूण उदेला. भंडारी समाजाचे प्रशासक एस व्ही नायक हांच्या फुडारपणा खाला पणजे इन्स्टिट्यूट मॅनेजीस ब्रागांजा सभागरात साबार बसका जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पर्यावरणीय जापसालदारकी युवा सक्षमीकरण आणि स्वसन्मान हांच्या माध्यमातल्यान विकसित भारत उभारपा खातीर सामूहिक यत्न करचे असो उलो मारलो. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यान 21 आणि 22 मे दिसा गोवा शेकथॉन सर्त आयोजित केल्या. मार्च 2026 जाल्ले 10वीचे परिक्षेत वेगवेगळ्या विषयांचे पुनर्मूल्यांकन करपा खातीर ऑनलाईन अर्ज करपाची निमाणी तारीख वाढयल्या असे गोय शालांत मंडळान कळीत केला. आता पुराय खबरो. केंद्र सरकाराच्या खण सुदारणे खाला पावणी जाल्ले खण ब्लॉक चालीक लावपाच्या मळार गोंय एक मुखेल राज्य म्हूण उदेला. खण मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण 2015 वर्सा पावणी पद्दत सुरू जाल्या उपरांत गोंयातले 6 खण ब्लॉक सुरू जाल्यात. देशातल्या खनिज उत्पादनाक चालना दिवपासयत आयातीचेर निंबून रावप उणे करपाच्या हेतान आता देशात 101 खण ब्लॉक चालीक लायल्यात. ओडिशा 34 खण ब्लॉक चालीक लावन मुखार आसा ताचे उपरांत कर्नाटक आणि गुजरात. पारदर्शक पावणी बेगोबेग मंजुरी आणि राज्य सरकाराकडेन समन्वय हाका लागून उत्पादन नेतान वाढोवपाक मजत झाल्या असे मंत्रालयान सांगले. कार्यान्वित केल्ल्या ब्लॉकात लोखंड चुनखडी बॉक्साईड आणि मँगनीज हांचो आसपाव जाता जे तिखे शिमीट आणि मुळावी बांदावळ ह्या सारख्या मळाक आधार दितात. भंडारी समाज समिती मतदार वळीतल्या नावांची तपासणी करपा खातीर दरेका महालात 2 वांगड्यांची समिती स्थापन केल्या. बार्देस आणि फोंडे महालात 3 वांगड्यांची समिती काढल्या. भंडारी समाजाचे प्रशासक एस व्ही नायक हांच्या फुडारपणाखाला पणजे इन्स्टिट्यूट मॅनेजीस ब्रागांजा सभागरात साबार बसका जाली. साबार बसकेक 137 वांगडी हाजीर आशिल्ले. प्रशासक एस व्ही नायक हाणें बसके उपरांत ही माहिती दिली. समाज समिती वरवी प्रमाणपत्र दिवपाक कांय जाणांनी तेको दिलो जाल्यार कांय जाणांनी विरोध केलो. प्रमाणपत्र दिवपा खातीर दिल्ल्या अर्जाच्यो पुस्तिका महाल समितीकडल्यान परत मागोवपाचो निर्णय घेतला. भंडारी समाज समितीचेर सरकारान 6 महिन्या खातीर प्रशासकाची नेमणूक केल्या. भंडारी समाजाच्या मतदार वळेरीचेर 3914 नावां आसात. ह्या समितीखाला उपसमिती आसतली. दरेकी महालातल्या मतदार वळेरीत आशिल्ल्या नावांची तपासणी जातली. फुडले बसकेत मतदार वळेरी निश्चित जातली. फाटल्या समितीच्या कार्यकाळात 2021 ते 2026 मेरेनच्या कारभाराचे ऑडिट जातले. म्हापसा आणि मडगाव हांगा समाजाचे सभाघर आसा. ह्या सभाघराच्या वापराचो नियाळ घेवपा खातीर समिती स्थापन करपाचो निर्णय साबार बसकेत जालो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0: श्रेणी पर्यावरणीय जापसालदारकी युवा सक्षमीकरण आणि स्वसम्मान हांच्या माध्यमातल्यान विकसित भारत उबारपा खातीर सामूहिक यत्न करचे असो उलो मारलो. अस्तंत बंगाल आसाम आणि पुडुचेरीत भारतीय जनता पक्षाचे जैत हे केंद्र सरकाराच्या राष्ट्रीय धोरणांक लोकांचो तेको दिवपाचे प्रतीक आसा असे तांणी म्हणला. आयज बेंगळुरूत भाजपा कार्यकर्त्यांक तांणी मार्गदर्शन केले. आयज आमकां अशें सरकार जाय जें वेगान काम करपाक शकता, सुशासन दिवपाक शकता आनी प्रस्न सोडून देशाक मुखार व्हरूंक शकता अशें तांणी सांगलें. तशेंच देशाच्या उदरगती खातीर वावुरचे आनी अमेरिका इराण झुजाक लागून निर्माण जाल्ल्या आव्हानांक तोंड दिवपा खातीर एकवटीत जावचे अशें आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलें. अमृत पर्व निमतान गुजरातातल्या सोमनाथ देवळांत खोशी आनी उमेदीचें वातावरण आसा. शिवा संबंधित 12 ज्योतिर्लिंगां ही श्रद्धा आनी भक्तीचें खाशेलें केंद्र आसून तातूंत सोमनाथ हें पयलें देवूळ. अमृत पर्वाच्या निमतान नव्यान बांदिल्ल्या सोमनाथ देवळाच्या कळसाचेर इकरा तीर्थस्थळांच्या उदकाचो अभिशेक जातलो. फाल्यां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हाजेरेंत ध्वजपूजा आनी महापूजा जातली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यान 21 आणि 22 मे दिसा गोवा हॅकेथॉन सर्त आयोजित केल्या. नावाप्रमाण ही कार्यावळ हॅकेथॉन आणि गोयच्या बीच रॉक्स हांचो मेळ आसा, जंय दर्यादेगीर बसून नवे विचार आणि प्रस्नांच्यो जापो तयार जातल्यो. संवसारभरातल्या खाशेल्या सुवातींनी अभिनव विचार जल्माक येतात. हे संकल्पनेचेर आधारित हो 2 दिसांचो अणभव प्रशासकीय कामांक नवो आकार दितलो. राज्याच्या सोबीत दर्यादेगेचे फाटभुयेर ही कार्यावळ जातली. खासा वेचून काढिल्ल्या दर्यादेगेवेल्या खडपाचे रुपांतर सर्जनशील वर्कस्टेशनात जातले, जंय पारंपारीक कार्यालया भायर नवनिर्माणाक पोसवण दितले. मार्च 2026 जाल्ले 10वेचे परिक्षेत वेगवेगळ्या विषयांचे पुनर्मूल्यांकन करपा खातीर ऑनलायन अर्ज करपाची निमाणी तारीख वाढयल्या अशें गोंय शालांत मंडळान कळीत केला. आदल्या परिपत्रकाप्रमाण पुनर्मूल्यांकन करपाक 11 मे मेरेन मुजत आशिल्ली, ती आतां वाढून 13 मे अशी केल्या. राज्यातल्या शाळांनी हाची दखल घेवन हे संबंधीची नोटीस बोर्डाचेर घालची, जाका लागून विद्यार्थ्यांक हे विशीं माहिती मेळटली अशें गोंय शालांत मंडळान कळीत केला. तमिळगा वेत्री कळगम पक्षाचे मुखेली सी जोसेफ विजय हांणी आयज तामिळनाडूच्या मुखेलमंत्रीपदाचो सोपूत घेतलो. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हांणी तांकां पद आनी गोपनियतेचो सोपूत दिलो. ताच्या वांगडाच 9 मंत्र्यांनी लेगीत सोपूत घेतलो. शिक्षण मंत्रालयान शाळेच्या सुटयेच्या दिसांनी देशातल्या सगळ्या शाळांनी भारतीय भाशांनी शिबिराचे आयोजन केला. सप्तकभर चलपी ह्या शिबिराचो हेत भारतीय भाशांनी संवाद कौशल्य शिकप, आपली वळख करून दिवप, वास्तव जिणेचेर भासाभास करप आनी संस्कृतायेची तोखणाय करप हो आसा. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुरूप समावेशी आणि समान शिक्षणिक दृष्टिकोनाक चालना दिवप हो लेगीत हेत आसा. एक कळोवणी आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी खबरा वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगत आसची, कोंकणी भाशेचे गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आणि कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे, प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे आसा. खेळ आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज सांजे 7:30 वरांचेर रायपुरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स पंगडा मदीं खेळ जातलो. हवामान. राज्यात आयज आणि फाल्यां मेरेन उष्ण आणि दमट हवामानाची शक्यताय. गोंय

0: तापमान 35.8 अंश सेल्सियस जाल्यार उण्यात उणे 26.8 अंश सेल्सियस नोंद जाला. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. केंद्र सरकाराच्या खण सुदारणे खाला पावणी जाल्ल्या खण ब्लॉक चालीक लावपाच्या मळार गोंय एक मुखेल राज्य म्हूण उदेला. भंडारी समाजाचे प्रशासक एस व्ही नायक हांच्या फुडारपणा खाला पणजे इन्स्टिट्यूट मेनेंजीस ब्रागांजा सभाघरात साबार बसका जाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पर्यावरणीय जापसालदारकी युवा सक्षमीकरण आणि स्वसन्मान हांच्या माध्यमातल्यान विकसित भारत उभारपा खातीर सामूहिक यत्न करचे असो उलो मारलो. माहिती आणि तंत्रज्ञान खात्यान 21 आणि 22 मे दिसा गोवा शेकेथॉन सर्त आयोजित केल्या. मार्च 2026 जाल्ल्या 10वेचे परीक्षेत वेगवेगळ्या विषयांचे पुनर्मूल्यांकन करपा खातीर ऑनलाईन अर्ज करपाची निमणी तारीख वाढवल्या असे गोय शालांत मंडळान कळीत केला. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमका आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 तो मेरेन नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल 233° 1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. आता ऐकूया कार्यावळ चावडेर.

0: आयकुप्यानो आयचे हे चावडेर कार्यावळींत तुमकां सगळ्यांक येवकार. आयचे हे कार्यावळींत आयकुया खारेश्वर घुमट आरती मंडळ बिचोलीच्या पंगडान सादर केल्ली ही लोकसंगीताची कार्यावळ.
1: गोंय गोमंतक भारताचे प्राचीन कड्यावयले एक सोबीत सुंदर आणि लहान राज्य जावन असा. गोंय लहान असले तरी सुद्धा आपल्या नैसर्गिक सौंदर्य, संस्कृती, कला, इतिहासाचो वारस आणि देवभूमी म्हणून प्रसिद्ध असा. गोयान सण जसे चवथ, दिवाळी आणि नवरात्री हे सगळे व्हडा उमेदीन मनयतात. नवरात्रीचे नऊ दीस देवी नवदुर्गेक सुंदर रितीन सजवून तिका मकरान बसयतात आणि मकर झेलयतात. तसेच नवरात्रीचे नऊ दीस सगळे लोक दांडिया, गरबा आणि इतर सर्त जसे फॅन्सी ड्रेस, रांगोळी आणि घुमट आरती सादरीकरण सादर करतात. घुमट आरती हे गोयचे दायज म्हणून वळखले वयता. गोयच्या संस्कृतीतलो एक सुंदर भाग आणि ह्यात भागातलो एक घुमट आरती पंगड म्हटल्यार आम्ही श्री कारेश्वर घुमट आरती मंडळ लामगाव बिचोलीम तुमच्या मुखार घेऊन येता ह्या नवरात्रीच्या निमतान एक घुमट आरती. कलाकारांची नावां जावन आसा. निवेदक आणि मुखेल गायक म्हणून हांव सुभानी दफेदार, माझ्या बरोबर सहगायक कलाकार अश्वेश धारगळकर, श्वेतांग नायक, सोहम महाले, महादेव धारगळकर, घुमटोदक जावन आसा साहिल गोवेकर, प्रतीक शिंदे, सुयेश हळनकर, साहिल मांद्रेकर, शामिळोदक जावन आसा नीरज नायक, तशेंच कासाळ वदक जावन आसा राजबालो.

0: राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. तामिळनाडूमध्ये टीव्हीके अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस सीपीआय सीपीआयएम व्हीसीके आणि आययुएमएल यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्रीपदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूब नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या प्रकल्पामुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकासकामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है इससे यहां हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को

0: इन प्रोजेक्ट के लिए बहुत बहुत बधाई देता हूं।
1: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे। देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं। बंगळुरु इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं। पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं।
0: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
1: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस अॅडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत। तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमधले तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले। त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे। त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली। यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला। चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या। चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांच्या मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले। या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरु आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धावा झाल्या होत्या। विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते। विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद आणि जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे। त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली। देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली। कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला। देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला। उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला। यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला। राज्यमंत्री अजित पाल सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला तर कृष्णा पासवान, सुरेंद्र दिलेर, हंसराज विश्वकर्मा

0: आणि कैलास राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली. अरोरा यांच्या विरोधातले आरोप गंभीर स्वरुपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल तुम्ही ऐकतात 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर. ऐकुपेनो त्या भायर आमच्या तरेकवार कार्यावळींचो आस्वाद तुम्ही घेऊ शकतात आमच्या न्यूज ऑन एअर एपाचेर, तशेंच आमचे ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स हाजेरूय आमच्यो कार्यावळी तुम्ही ऐकू शकतात. चला तर आता ऐकूया गीत गजलांची कार्यावळ.

गीत गजलांच्या हे कार्यावळीतल्यान सुरवेक आमी आयकली गजल उशा आमोणकार हांच्या आवाजातल्यान. कार्यावळ मुखार वरतासतना ह्या उपरांत आयकुया रुणा लैला हांच्या आवाजातली ही गजल.

गीत गजलांची ही कार्यावळ तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आमी आयकली गजल रीना मेहता आनी अनूप जलोटा हांच्या आवाजातल्यान. कार्यावळ मुखार व्हरता आसतना ह्या उपरांतची गजल घेवन येता भूपेंदर सिंग हांचो आवाज.

फरीदा खानम हांच्या आवाजातली ही गजल निकतीच आम्ही ऐकली आणि इथल्यान आयची ही गीत गजलांची कार्यावळ हांगाच सोपता. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल आयकुपेन्यो आता काय खिणातूस म्हळ्यार बरोबर 8 वरां जावन 45 मिनटांचेर समाचार संध्या आणि